सुकुरल्या करडाक उजो दिल्ल्या परी कितले वेगीन खबर कानांत कानी तोंडान तोंड पावली म्हणली खबर ना. आंगण बंद लोक तुका कोणें सांगलें, तुका कशें कळ्ळें, एकामेकां विचारतना मुळाव्यांत कोणें सांगलें म्हणलें कळूंकूच ना. जात कातनांतली ग्रेस्त दुबळो भेदनांतलो शिकपी अशिकपी तिजे तावन उपकार जोडली धांवांधांव येवन पळयतना सस्नांक हो संवसार पळोवचे ना म्हणून धांपले तिजे दोळे दिसताले. कितेंगी सांगूंक अत्रेगान रागचे सुकुल्ले वोंट पळोवन बरादीक स्वास सोडतालीं, तवुल्ले दोळे पुसतालीं. पयले मोरणोन मुखले चिंत्या म्हणटना न्हाणूंक हांव तूं म्हणून लायन लागली. फेलसी बाय, तुवें केलो उपकार कसो विसरो, आमचें घर घरणें केलें, तुजे सेवेक निमाणो उदकाचो अभिशेक, बरेपण केल्ली शिकळ निरंतर वाळतना चार दोळे तांकां पळोवन उजो उंगताले. मरण केदळां येता, कशें येता हें एक मिस्तेरा बरीत घडयत. खबरे विणे येता आनी चलतच रावता. मोरणांक अंतर ना, भेदभाव ना. अवधी मुगदाली, चिणी संपली, रडणे रुदान हाकबाब अस्कार सुस्कार कशें आसूं, मरण म्हणलो सयरो जागवण दिनासतना काम संपोवन चलतच रावता. पंगतेर बसोंक अवकाश सुकोंक सादच ना. तें खंडीत उपरांत सरू संपता. बोबाट रडणे आस्कार सुस्कार आयकनांतलो भितरल्या भितर खतखतो उमाळतलो. फाटल्या थोड्या दिसांचे तांचे कश्ट पळयल्यांक आनी तरी विशेव दी देवा म्हूण मागताली. मुर्ची प्राय न्हय, वर्सा दी पळयल्लो आतां पळयतना चुप्प जातालो. बागेटी कूड, झडयल्ले पिके केस, कुडीर सरल्यो शिरांच्यो वाली, केवल उरले चार दांत वंटा भायर तिळताले. वळखूंक कश्ट जाताले. मरणाक ती आशेताली गी, जवाब मेळना. हेरांचो हुस्को तिका आसलो, देखून समाजाक ओड देणगी तिणें दिल्या. शाबासक्यांनी नांव जोडूंक तिणें कांय करूंक ना, पूण साबारांच्या काळोखांत उजवाड्याची दिवटी जाला. अशिकपी लोकांक मोस जावंक नजो म्हूण तांकां ती तेंको जाल्ली. बँकाचें दार पळयनातल्यांक आर्थीक जाणवाय दिताली. जोडुल्लें शिकाप कळमेंत धांपूंक दवरनासतना स्त्रियांक भरोशाचे खीण जाली. हेरांकी ल्हान सक्तेंत चत्राय दिल्ली ही कशी अशी जाली. राती पळयल्ल्या बांयक दिसा कशी पडली. राणये परी जियेल्ली मनशा वर्गांत हांवन कोनशाक शेवटतना हातांत दमडी नातली. दिल्लो हात आतां आर मारून कामतलो. भुजोवच्या उतरांकी आडें पडुल्लें. लोकांच्या उतरां संगीतान भरिल्लें घर मोनें जाल्लें. हांसून अपंच जाल्ल्यो अकलासाचे उमाळे पालवान जिरताले. सिमिस्त्रेचे मोने पळोवन गिळूंक येताले. बेजरायांनी खंती वरती पिडा ना. मूस घात 10 वर्सां जिवचे की खबरे विणे लुडताना उपरांत केवल स्वास सोडचो कॉड लागिल्ल्या मनशाचे की चड बहिश्कार पडलो तो जाता. चिंतना बोगणां भितरल्या भितर लासतना तो जळच्या सारियेर लासो जिवो नाकारी जाता. आतां एकच वाट दिसनातल्या देवाक उलो करची. एक पावटी म्हाका सुटका दी देवा. अचानक एक दीस फेलसीबायांनी आले साब मेळटना तीं तावळच संपूर्ण सलवारली. निमाण्या दिसा विशयन उलयतालीं. मेल्यार मोरण कशें करीजे, म्हाका साडो न्हेसयजे, श्रद्धांजली कोणें दिजे, आदेवस कसो मागाजे अशें सांगून सांगून हांव मेल्यार आमच्याक विसरनाकात, एक सुरो करिनाकात, आदार दिया. उलयतना तिच्या तोंडार विशेश कळाव उद्येली. तिणें आपल्या पयणांक तयाराय केला म्हणलें आतां समजता. आयापूण कितले वरते भाग ती जोडी निजाक्य आदर्श एकामेकां सोंडी नातली. लग्न जिवीताची

0: पोनू नवे घरा पहले दिशा मोर में रूंग नजो आज संजे भीतर मौन करिया कोणा की रखना कल सो माटो वसा पहले भी घरा कलो नु मोर न चिताय रे करिया अस लोक उलूंग लगलो हाय अपनाचो साडो बोरो असला तो चे ना तर बरे दुसरे कापडणे सोनू साडो पेटेंत हांतुळिया सला येतना साडो सोदतना तो दिसना ही खबर आयकल्या एका बोऱ्या मोनांच्यान तांबडे एक सुबित्त कापड हाडले परवणगेक ती राखताली प्राय स्त्रियांकी साडो आसा जमिळ्ळो इरादो खंय सोदल्या रे साडो दिसना आतां हाडिल्लें कापड घेतना घरचें बाळ धावून येवन पळयतना बाळा मांचें आसलें कापड पुणी पळयलां हांगे भुरगें लागीं येवन पळोवन हां वय पूण सांग भांगरा खंय आसा माय कथान तें दी जे तें आमचें घर बांदतना आमी रावच्या कुडाक धूळ येता म्हणून आड बांदिल्लें उपरांत आड बांदिल्लें उपरांत कितें जालें पुता वेस्टेज सांगता तेंय लासलें कितें छे फेल्सीन सगळें होगडायलें निमाणो ताच्या मोगाचो साडो उबी अश्यांक गडगडो मारतना सुनेचो हात दुवेच्या तोंडार बसलो
1: येदुळताय तुम्ही कॅथरीन रॉड्रिगस हांनी बरोवन प्रस्तुत केलेले काणी साडो ऐकली ती आता वसंती आर नायक हांनी गायिल्ले पद ऐकूया माते सरस्वती वीणा पाणी

0: ಎನರ್ಜಿ ಅಂಡ್ ಎನ್ವೈರನ್ಮೆಂಟಲ್ ಪ್ರೊಟೆಕ್ಷನ್. ದ ಎನರ್ಜಿ ಟ್ರಾನ್ಸಿಷನ್ ಇಸ್ ನಾಟ್ ಜಸ್ಟ್ ಅ ಟೆಕ್ನಾಲಜಿಕಲ್ ಚಾಲೆಂಜ್, ಇಟ್ ಇಸ್ ಆಲ್ಸೋ ಎ ಸೋಷಿಯಲ್ ಅಂಡ್ ಕಲ್ಚರಲ್ ಒನ್. ಇಟ್ ರಿಕ್ವೈರ್ಸ್ ಅ ಶಿಫ್ಟ್ ಇನ್ ಅವರ್ ಮೈಂಡ್ ಸೆಟ್ ಅಂಡ್ ಅವರ್ ಬಿಹೇವಿಯರ್ಸ್ ಆಸ್ ವೆಲ್ ಆಸ್ ಅ ಕಮಿಟ್ಮೆಂಟ್ ಟು ಸಸ್ಟೈನಬಿಲಿಟಿ ಅಟ್ ಆಲ್ ಲೆವೆಲ್ಸ್ ಆಫ್ ಸೊಸೈಟಿ. ಗವರ್ಮೆಂಟ್ಸ್, ಬಿಸ್ನೆಸ್ ಅಂಡ್ ಇಂಡಿವಿಜುವಲ್ಸ್ ಮಸ್ಟ್ ವರ್ಕ್ ಟುಗೆದರ್ ಟು ಆಕ್ಸಲರೇಟ್ ದ ಅಡಾಪ್ಷನ್ ಆಫ್ ರಿನ್ಯೂವಬಲ್ ಎನರ್ಜಿ ಅಂಡ್ ರಿಡ್ಯೂಸ್ ಅವರ್ ರಿಲಯನ್ಸ್ ಆನ್ ಫಾಸಿಲ್ ಫ್ಯೂಯಲ್ಸ್. ದ ಯೂತ್ ಮಸ್ಟ್ ರೈಸ್ ಟು ದಿಸ್ ಚಾಲೆಂಜ್ ಬೈ ಎಂಬ್ರೇಸಿಂಗ್ ಸಸ್ಟೈನಬಲ್ ಪ್ರಾಕ್ಟೀಸಸ್, ಅಡ್ವೊಕೇಟಿಂಗ್ ಫಾರ್ ಚೇಂಜ್ ಅಂಡ್ ಪರ್ಸ್ಯೂವಿಂಗ್ ಕೆರಿಯರ್ಸ್ ಇನ್ ದ ಗ್ರೀನ್ ಇಕಾನಮಿ. ದೇ ಕ್ಯಾನ್ ಡ್ರೈವ್ ದ ಎನರ್ಜಿ ಟ್ರಾನ್ಸಿಷನ್ ಫಾರ್ವರ್ಡ್. ದಿಸ್ ಇಸ್ ನಾಟ್ ಜಸ್ಟ್ ಅಬೌಟ್ ಸೇವಿಂಗ್ ದ ಪ್ಲಾನೆಟ್, ಇಟ್ ಈಸ್ ಅಬೌಟ್ ಕ್ರಿಯೇಟಿಂಗ್ ಎ ವರ್ಲ್ಡ್ ವೇರ್ ಫ್ಯೂಚರ್ ಜನರೇಷನ್ಸ್ ಕ್ಯಾನ್ ಥ್ರೈವ್. ದ ಸ್ಟೇಕ್ಸ್ ಆರ್ ಹೈ, ಬಟ್ ಸೋ ಆರ್ ದ ಆಪರ್ಚುನಿಟೀಸ್. ಆಸ್ ವಿ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಅಟ್ ದ ಕ್ರಾಸ್ ರೋಡ್ಸ್, ದ ಚಾಯ್ಸಸ್ ವಿ ಮೇಕ್ ಟುಡೇ ವಿಲ್ ಡಿಟರ್ಮಿನ್ ದ ಕೈಂಡ್ ಆಫ್ ದ ವರ್ಲ್ಡ್ ವಿ ಲಿವ್ ಫಾರ್ ಫ್ಯೂಚರ್ ಜನರೇಷನ್ಸ್. ಲೆಟ್ ಅಸ್ ಚೂಸ್ ಅ ಪಾತ್ ಆಫ್ ಇನೋವೇಷನ್, ಸಸ್ಟೈನಬಿಲಿಟಿ ಅಂಡ್ ಹೋಪ್. ಲೆಟ್ ಅಸ್ ಎಂಬ್ರೇಸ್ ದ ಎನರ್ಜಿ ಟ್ರಾನ್ಸಿಷನ್ ಆಸ್ ಆನ್ ಅಪರ್ಚುನಿಟಿ ಟು ರಿಡಿಫೈನ್ ಪ್ರೋಗ್ರೆಸ್ ಅಂಡ್ ಕ್ರಿಯೇಟ್ ಅ ಬೆಟರ್ ವರ್ಲ್ಡ್ ಫಾರ್ ಆಲ್.
1: ಎನರ್ಜಿ ಟ್ರಾನ್ಸಿಷನ್, ಎ ಕಾಲ್ ಟು ಆಕ್ಷನ್ ಫಾರ್ ದ ಯೂತ್. ದಟ್ ವಾಸ್ ಅ ಸ್ಪೀಚ್ ಡೆಲಿವರ್ಡ್ ಬೈ ಎಡ್ವಿನ್ ಸಂತಾನ್ ಡಿಸೋಜಾ. ದಿಸ್ ಟಾಕ್ ಕೇಮ್ ಟು ಯು ಫ್ರಮ್ ದ ಸ್ಟುಡಿಯೋಸ್ ಆಫ್ ಆಕಾಶವಾಣಿ ಮಂಗಳೂರು.
2: ಆಕಾಶವಾಣಿ ಮಂಗಳೂರು, ಸಮಯ 8:45 ಆಗಲಿದೆ. ಮೊದಲಿಗೆ ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ, ಬಳಿಕ 9:00 ಇಂಗ್ಲಿಷ್ನಲ್ಲಿ ವಾರ್ತಾ ಪ್ರಸಾರ ದೆಹಲಿ ಕೇಂದ್ರದಿಂದ.
3: ಆಕಾಶವಾಣಿ ಸೇ ಸಮಾಚಾರ ಸಂಧ್ಯಾ ಕೆ ಸಾಥ್ ಮೈ ಸರ್ ಫಿರೋಜಿ. मुख्य समाचार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गोथेनबर्ग में स्वीडन के प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन के साथ दोनों देशों के बीच संबंधों को मजबूत करने के लिए द्विपक्षीय वार्ता करेंगे. प्रधानमंत्री ने कहा, नीदरलैंड्स की यात्रा ने द्विपक्षीय संबंधों को नई गति प्रदान की. कांग्रेस नेता वीडी सतीशन कल केरलम के नए मुख्यमंत्री पद की शपथ लेंगे. मॉस्को पर यूक्रेन के अब तक के सबसे बड़े ड्रोन हमले में एक भारतीय श्रमिक सहित 4 लोगों की मौत. मौसम विभाग ने कल उत्तर भारत में भीषण लू चलने का अनुमान व्यक्त किया. बैडमिंटन में भारत की श्रियांशी वलीशेट्टी ने बाऊजी चाइना मास्टर्स के महिला सिंगल्स में रजत पदक जीता. और आईपीएल क्रिकेट में रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु ने पंजाब किंग्स को 23 रन से हराया. अब समाचार विस्तार से. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नीदरलैंड्स की 2 दिन की यात्रा के बाद 5 देशों की यात्रा के तीसरे चरण में आज स्वीडन के गोथेनबर्ग पहुंच गए हैं. स्वीडन की 2 दिन की यात्रा के दौरान श्री मोदी स्वीडन के प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन के साथ द्विपक्षीय वार्ता और द्विपक्षीय संबंधों की व्यापक समीक्षा करेंगे. दोनों पक्ष व्यापार, पर्यावरण अनुकूल तकनीक, आर्टिफिशियल इंटेलिजेंस, उभरती हुई तकनीक, स्टार्टअप्स, मजबूत आपूर्ति श्रृंखला, रक्षा, अंतरिक्ष, जलवायु कार्रवाई और आम जनता के आपसी संपर्क में सहयोग के नए अवसर तलाशने की संभावनाओं पर भी विचार करेंगे. ब्यौरा हमारी संवाददाता से.
4: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज अपनी 5 देशों की यात्रा के तीसरे चरण में स्वीडन के गोथेनबर्ग पहुंचे, जहां गोथेनबर्ग लैंडवेटर एयरपोर्ट पर स्वीडन के प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन ने उनका स्वागत किया. विशेष सम्मान के तौर पर स्वीडिश ग्राइपिन लड़ाकू विमानों ने स्वीडिश हवाई क्षेत्र में प्रवेश करते समय प्रधानमंत्री के विमान को एस्कॉर्ट भी किया. एयरपोर्ट पहुंचने पर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को गार्ड ऑफ ऑनर दिया गया. भारतीय समुदाय के लोगों ने उनका बहुत ही गर्मजोशी के साथ स्वागत भी किया. गौरतलब है कि यात्रा का प्रमुख आकर्षण यूरोपियन राउंड टेबल फॉर इंडस्ट्री होगा, जिसे दोनों प्रधानमंत्री यूरोपीय आयोग के अध्यक्ष उर्सुला वॉन डर लेयन के साथ संबोधित करेंगे. इसके अलावा दोनों प्रधानमंत्री यूरोपियन संघ के शीर्ष उद्योगपति और सीईओ के साथ राउंड टेबल बैठक में भी शामिल होंगे. साक्षी सिंह, आकाशवाणी समाचार, गोथेनबर्ग, स्वीडन.
3: इससे पहले गोथेनबर्ग रवाना होने से पूर्व श्री मोदी को नीदरलैंड्स के प्रधानमंत्री रोब येटेन ने व्यक्तिगत रूप से एम्स्टर्डम हवाई अड्डे पर विदाई दी. ब्यौरा हमारे संवाददाता से.
5: इस यात्रा ने भारत नीदरलैंड संबंधों को नई गति दी है. रिश्तों को रणनीति साझेदारी से लेकर जाने तक, जल संसाधन, सेमीकंडक्टर, इनोवेशन, रक्षा जैसे क्षेत्रों में सहयोग बढ़ाने तक, दोनों देशों ने भविष्य के लिए एक महत्वाकांक्षी रोड में